सचे तेरे खंड सचे ब्रह्मंड सचे तेरे लोह सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा